0: ವಿಂಗಡಣೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಿಂದಲೇ ಆರಂಭವಾಗಲಿ. ಮನೆಯಿಂದ ಹೊರಬರುವ ತ್ಯಾಜ್ಯವನ್ನು ಪರಿಸರಕ್ಕೆ ಹಾನಿಯಾಗದಂತೆ ಪ್ರತ್ಯೇಕಿಸಿ ನೀಡೋಣ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿನ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಮಿಕರು ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಬಂದಾಗ ಕಸವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ವಿಂಗಡಿಸಿ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಅವರ ಶ್ರಮಕ್ಕೆ ಗೌರವ ನೀಡೋಣ ಮತ್ತು ಸಹಕರಿಸೋಣ. ಜನಹಿತಕ್ಕಾಗಿ ಉಜಿರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿನಿಂದ ಈ ಪ್ರಕಟಣೆ.
1: ಬನ್ನಿ ಕೈ ಜೋಡಿಸೋಣ, ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಸ್ವಚ್ಛತೆಯಡೆಗೆ, ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಸ್ವಚ್ಛತೆಯಡೆಗೆ.
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಶ್ರೀ ವಿಜಯಪುರಂ ಸೇ ಪ್ರಸ್ತುತ ಹೇ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಸಮಾಚಾರ. संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ने नई दिल्ली में इंडिया मोबाइल कांग्रेस IMC के 10वें संस्करण की थीम का शुभारंभ किया. द्वीपों के उपराज्यपाल ने अंडमान निकोबार द्वीप समूह फिल्म नीति और राजीव गांधी जल क्रीड़ा परिसर के पुनर्विकास पर समीक्षा बैठक की. कला एवं संस्कृति विभाग की ओर से सोमनाथ स्वाभिमान पर्व के हिस्से के रूप में 3 दिवसीय सोमनाथ संवाद का आयोजन किया गया और राष्ट्रमंडल खेलों में भारत 3 स्वर्ण 9 रजत और 3 कांस्य पदकों सहित कुल 15 पदकों के साथ 8वें स्थान पर पहुंच गया है.

0: ಆಗುವುದು?
1: ಕಸ ವಿಂಗಡಣೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಿಂದಲೇ ಆರಂಭವಾಗಲಿ. ಮನೆಯಿಂದ ಹೊರಬರುವ ತ್ಯಾಜ್ಯವನ್ನು ಪರಿಸರಕ್ಕೆ ಹಾನಿಯಾಗದಂತೆ ಪ್ರತ್ಯೇಕಿಸಿ ನೀಡೋಣ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ನ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಮಿಕರು ಮನೆ ಬಾಗಿಲಿಗೆ ಬಂದಾಗ ಕಸವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ವಿಂಗಡಿಸಿ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಅವರ ಶ್ರಮಕ್ಕೆ ಗೌರವ ನೀಡೋಣ ಮತ್ತು ಸಹಕರಿಸೋಣ. ಜನಹಿತಕ್ಕಾಗಿ ಉಜಿರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ನಿಂದ ಈ ಪ್ರಕಟಣೆ.
2: ಬನ್ನಿ ಕೈ ಜೋಡಿಸೋಣ, ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಸ್ವಚ್ಛತೆಯಡೆಗೆ, ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಸ್ವಚ್ಛತೆಯಡೆಗೆ.
3: ಆಕಾಶವಾಣಿ ಶ್ರೀ ವಿಜಯಪುರಂ ಸೇ ಪ್ರಸ್ತುತ ಹೇ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಸಮಾಚಾರ. संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ने नई दिल्ली में इंडिया मोबाइल कांग्रेस IMC के 10वें संस्करण की थीम का शुभारंभ किया. द्वीपों के उपराज्यपाल ने अंडमान निकोबार द्वीप समूह फिल्म नीति और राजीव गांधी जल क्रीड़ा परिसर के पुनर्विकास पर समीक्षा बैठक की. कला एवं संस्कृति विभाग की ओर से सोमनाथ स्वाभिमान पर्व के हिस्से के रूप में 3 दिवसीय सोमनाथ संवाद का आयोजन किया गया और राष्ट्रमंडल खेलों में भारत 3 स्वर्ण 9 रजत और 3 कांस्य पदकों सहित कुल 15 पदकों के साथ 8वें स्थान पर पहुंच गया है.

स्वागतच्या ऐको पियानो कोंगणीनाद कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे. कोंगणीनाद कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनील रेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा, गीत जीवितांत अधुरे.